0: अरे झिक झिक झिक झिक झिक झिक झिक झिक गाड़ी चले आहा झिक झिक झिक झिक झिक झिक झिक झिक गाड़ी चले
1: सुनलें निर्वाचित लोकगीति आकाशवाणी कोलकाता गीतांजलि।